103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 12 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 2 जून 2026. सकाळची 5:59 होत आहेत. मंगलध्वनीनं आजचं प्रसारण आता सुरू करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्राहून हिंदीतून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही भूपाळी ऐकूया. संगीत स्नेहल भाटकर यांचं आहे.

नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची ही भोपाळी आपण ऐकलीत रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमात आता सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांना ऐकूया. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि संगीतकार श्रीधर फडके.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात मंगल प्रभात. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया कमलाकर भागवत यांच्या संगीत निर्देशनात. गायिका सुमन कल्याणपूर.

0: भक्ति संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता आशा याविषयी अनघा भट यांचं चिंतन ऐकूया.
1: आशा, आशा 2 अक्षरी शब्द, बोलायला सोपा, उच्चार करण्यासाठी सुलभ, लिहिण्यासाठी तर अगदीच सुटसुटीत, परंतु या शब्दाच्या अर्थाची लांबी मात्र अमर्याद. या पृथ्वी तलावर ज्यावेळी एखाद्या जीवाचा जन्म होणार असतो तेव्हापासून नव्हे, तो जीव मातेच्या उदरात असल्यापासूनच आशेचा उगम होतो. आशा ही परिस्थिती सापेक्ष बदलत असते, म्हणूनच तिला 2 बाजू आहेत. आशा ही मनातील शब्दांचे अमूर्त किंवा सुप्त रूप आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनातील अपेक्षा पूर्ण झाली तर ती आशा सकारात्मक ठरते, अन्यथा अपेक्षा पूर्ण न झाल्यास तिला निराशेचे लेबल लावून तिचा प्रवास नकारात्मक मार्गाकडे होण्यास सुरुवात होते. आशा ही सूर्यकिरणासारखी असते, ज्याप्रमाणे अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्याचे सामर्थ्य पहाटे होणाऱ्या सूर्योदयाच्या सूर्यकिरणात असते, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात ज्यावेळी संकटे येतात, मनासारख्या कोणत्याच गोष्टी घडत नाहीत किंवा करत असलेल्या प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात, अशा वेळी मनातल्या आतल्या कप्प्यात कुठेतरी एक आशा किरण अलग

0: डोकावतो. आणि जो व्यक्तीला प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, संकटावर मात करण्यासाठी प्रवृत्त करतो. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी किंवा त्यांचा सामना कणखरपणे करण्यासाठी आशा सहाय्यभूत ठरते. म्हणतात ना, माणूस हा वर्तमान काळापेक्षा भविष्य काळात जास्त रमतो. व्यक्तीच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील नव्हे पूर्णच व्हाव्यात, यासाठी त्याच्या हातून होणारी प्रत्येक कृती ही आशेच्या घोड्यावर आरूढ होऊन केली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्याचा उत्साह वाढतो. आशेच्या क्षेत्राचा विस्तार अमर्याद आहे, परंतु जेव्हा ती निराशेच्या क्षेत्रात प्रवेश करते तेव्हाच तिचे क्षेत्र संकुचित होते आणि भोवऱ्याप्रमाणे निराशेच्या गर्तेत फिरत राहते. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की माणूस हा आशेवरच जगत असतो. सगळ्यात महत्वाची आणि अंतर्मनात रुतून बसलेली अंतिम इच्छा म्हणजे आपल्या वृद्धापकाळात आपल्या मुलांनी आपल्याला जवळ ठेवून आपली विचारपूस करावी अशी आशा जवळपास बहुतेक लोकांच्या मनात घर करून असते. या आशेवर माणूस गगनभरारी मारू शकतो, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. आशेमुळे व्यक्ती सकारात्मक विचार करून ऊर्जा प्राप्त करतो. आपल्या जीवनाची वाटचाल यशाच्या शिखराकडे करण्यासाठी उत्साहाने प्रेरित होतो आणि आपले ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करतो. हे ध्येय परिस्थितीनुसार वयोमानानुसार प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. जसे शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा, विज्ञानातील संशोधन, विविध क्षेत्रातील नवे नवे शोध इत्यादी. आध्यात्मिक तत्वज्ञानातील या सार्या क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या तपश्चर्येच्या साधनेच्या बळावरच त्यांना अपेक्षित पातळी गाठता येते. लौकिक दृष्टीने विचार केल्यास सर्वसामान्य व्यक्ती आपले सर्व आयुष्य प्रयत्नाबरोबरच काही प्रमाणात आशेच्या आधारावरच जगत असतो.
1: आशा याविषयी अनघा भट यांचे विचार आपण ऐकत होतात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐका आज प्रसारित तसे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर 2 जूनचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी, मूलस्थानी जलसंधारण या विषय आपण जाणून घ्याल या वार्तेमध्ये. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:40 आणि 11:00. दरम्यान 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. कामगार विश्व 8:40 प्रसारित या साप्ताहिक कार्यक्रमात संजय शिवरकर यांची दंड ही कथा आपण ऐकू शकाल. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील 9:00. 10:00 आकाशवाणी@90 आकाशवाणीचं संचित हे रूपक मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. गीतसरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 10:30 11:30 माझी आवड. आज आपल्याला सांगताहेत सरिता तल्लरवार आपले विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी माझी आवड अंतर्गत. वनिता मंडळ महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू 12:00 आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून. किसानवाणी शेतकरी बांधवांसाठी 7:30 प्रसारित होणाऱ्या

आजच्या या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोकरा या योजनेविषयी कल्याणी कविता सुभाष औटी, तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांची हर्षवर्धन डांगे यांनी घेतलेली मुलाखत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित असे सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता 2 जूनचे काही दिनविशेष. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचं निधन 1988 साली झालं. 2 जून 1903 ऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्णपदक मिळवणारा प्रख्यात अमेरिकन जलतरणपटू जॉनी वेस्टमुल्लर यांचा जन्मदिवस. उत्तम शरीर स्वास्थ्यामुळं त्यांनी 1932 पासून सलग 11 चित्रपटांमध्ये टार्झनची भूमिका पडद्यावर साकार केली. 2 जून 1896 मार्कोनी यांना ध्वनी प्रक्षेपणाची यंत्रणा वितरित करण्यासाठी आजच्याच दिवशी पेटंट घेतलं. ही यंत्रणा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींवर काम करीत असे. 2 जून 1997 जुन्या जमान्यातील प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचं निधन झालं. त्यांचा ब्रह्मचारी या मराठी चित्रपटातील अभिनय विशेष गाजला. पद्मश्री पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म आजच्या दिवशी 1955 साली झाला. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नट नाना पळशीकर यांचं 1984 साली निधन झालं. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा आज स्मृतिदिन. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम भारतीय चित्रपट निर्माते इस्माईल मर्चंट यांचं 2005 साली आजच्याच दिवशी निधन झालं. 2 जूनचे काही दिनविशेष आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

0: आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण पुन्हा मृद आणि जलसंधारणाच्या पद्धती यामध्ये मूलस्थानी जलसंधारण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दुसरी पद्धत म्हणजे भूसंवर्धित मशागत. यामध्ये उघाडीच्या काळात पिकाची योग्य आंतरमशागत केल्यानं जमीन भुसभुशीत राहते आणि पावसाचं पाणी मुरण्याची क्रिया वाढते. अशी आंतरमशागत करताना डवऱ्याच्या जानकुळास दोरी बांधून दोन पीक ओळीमध्ये सरी तयार केल्यास जास्तीचं पाणी साठवून शेतातच जिरविण्यास मदत होते आणि त्याचा पिकाला फायदा होतो. सोबतच 3-4 वर्षातून खोल नांगरणी करावी जेणेकरून भूपृष्ठाखाली टणक पापुद्रा तयार होणार नाही. तिसरी पद्धत बांध बंदिस्ती. कमी पावसाच्या क्षेत्रात हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत 1-6% उतारापर्यंत दोन बांधामधील वाहत येणारं पाणी समपातळी बांधाच्या वरच्या बाजूस अडवून जिरवलं जातं. जेव्हा वार्षिक पर्जन्यमान 600 मिलीमीटरपेक्षा अधिक आणि जमीन मध्यम ते भारी असेल तेव्हा समपातळी बांधाऐवजी काही विशिष्ट उतार देऊन ढाचे बांध टाकावेत. हे बांध अतिवेगानं वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला नियंत्रित करून हळूहळू शेताबाहेर काढतात. या प्रकारच्या बांध बंदिस्तीनं पावसाचं पाणी शेताबाहेर निघण्यास वेळ लागत असल्यानं ते काही प्रमाणात शेतात जिरविण्यास मदत होते आणि मातीची धूप कमी होते. दोन बांधामधील अंतर 2-3% उतारासाठी 60-70 मीटर ठेवावं. तर शेतकरी बंधूंनो आपण जाणून घेत आहोत मृद आणि जलसंधारणाच्या पद्धती. यामध्ये आज आपण मूलस्थानी जलसंधारण यामधील काही महत्वाच्या पद्धती जाणून घेतल्या. आणखी काही पद्धती आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. नमस्कार.
0: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आपण ऐकत होतात कृषीवाणी. मूलस्थानी जलसंधारण याविषयी आपण जाणून घेतलं या वार्तेमध्ये. वाचन केलं होतं संगीता लोखंडे यांनी. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरू होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी मग आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय. मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं.

0: असतं, पचनशक्ती कमी होते, त्यातही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधड होऊन घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्पटम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजावून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री ह्या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्य पदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित

0: रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही दोन तीन पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेन किलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55
3: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सहा वाजून 55 मिनिट झाली आहेत. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मंजुषा भास्करवारचा नमस्कार.

श्रोते हो, आपल्या सुमधूर दैवी सुरणी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वातील आणखी एक सूर हरवला आहे. सुमन कल्याणपूर हे नाव उच्चारताच अत्यंत निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आपल्या पुढे येतो. खरं तर लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात इतकं साधर्म्य होतं की बरेचदा श्रोत्यांना कोणता आवाज कोणाचा आहे हे ओळखणं कठीण जायचं. त्यामुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडून अनेक गाणी गाऊन घेतली आणि त्यांनी देखील कुठल्याही वादात न पडता केवळ आपल्या कलेवर लक्ष केंद्रित करत अनेक गाणी अजरामर केली, किंबहुना संगीत विश्वात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. श्रोते हो, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी

सुमन कल्याणपूर यांनी मंगू या चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केलं. गाण्याचे बोल होते कोई पुकारे धीरे से तुझे. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड सुरू झाली. लता मंगेशकर, आशा भोसले, शमशाद बेगम यासारख्या दिग्गज गायिकांच्या नामावलीत स्वतःचं मानाचं स्थान त्यांनी निर्माण केलं. हिंदी चित्रपट गीतांप्रमाणेच मराठी भावविश्वात आपल्या सुमधूर मखमली आवाजानं सुमन कल्याणपूर यांनी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. आजही ती गाणी तितकीच गोड वाटतात. सुमन कल्याणपूर यांनी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली आहे. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळे मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंनी मैलाचा दगड निर्माण केला. नाविकारे वारा वाहेरे, केतकीच्या बनी तेथे नाचला गमोर, केशवा माधवा, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, किंवा निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई ही अंगाई ऐकली नसेल असा रसिक विरळच. अनेक दशकांपासून प्रत्येक घरात आपल्या मुलाला झोपविण्यासाठी हेच अंगाई गीत आई गात आली आहे. खरच मराठी भावगीत विश्वाला समृद्ध करण्यात सुमन कल्याणपूर यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक मराठी घराघरात तितक्याच आवडीनं ऐकली जाणारी ही गाणी म्हणजे अनमोल असा ठेवा आहे. आपल्या संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. सुमन कल्याणपूर यांनी केवळ हिंदी किंवा मराठी गाणी गायली नाही तर 11 अधिक भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन आपली अष्टपैलू गायकी त्यांनी सिद्ध केली. भाषा कोणतीही असो, सुमनजींचे शब्दांचे उच्चार अतिशय स्पष्ट आणि शुद्ध असत. त्यामुळे ज्या भाषेत त्या गाणी गात तेथील स्थानिक श्रोत्यांना ती गाणी आपली वाटत. आज सुमन कल्याणपूर आपल्यात नाही, पण त्यांनी गायलेली 11 भाषांमधील हजारो गाणी संगीतप्रेमींच्या मनात कायम जिवंत राहतील. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन केलं होतं मंजुषा भास्करवारेने. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0717225463 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11 वाजता.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्रा माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

मानवडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवडकर कॉलेज कडे.

0: अशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: श्रोतेहो हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन. येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी. या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने. हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांचा सल्ला घेतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी करतो. त्यानंतर ते रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळे पुढे आणखी धोका संभवू शकतो. तर याच संदर्भात आपल्या काही अडचणी, आपले काही प्रश्न असतील तर आपण फोन करून विचारू शकता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. ध्वनिमुद्रण होईल बुधवार अर्थात उद्या 3 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून 7:10 सहक्षेपित करीत आहोत. श्रोतेहो त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या 7:10

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो, अगं तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: वेळेचं लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना वा?
1: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास

0: शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थायलंड मधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात

0: बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचा वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲप सहित 558

0: किलो हर्ट्ज वर 7:23 मिनिटं होत आहेत. दिनविशेष श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक 2 जून 1896 या दिवशी. ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस, 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि इलयराजा, संगीतकार इलयराजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार, बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, ज्ञानं

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का? जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन. And especially जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही. पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो, कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे, तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो, म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ थांबावा लागतो. तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन्स, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगाल सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमो

0: नावाची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
1: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहेत, त्यांना किमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी ऍक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाळ जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कूलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
1: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी. मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटलला तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
0: इतकं सोपं
1: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे आणि तुम्हाला रेडिएशन त्याला जर घ्यावं लागणार तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने.
0: अच्छा.
1: किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानंतर तुम्हाला ठीक होऊन जाईल.
0: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
1: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेन्शन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा तर लवकरात लवकर डायग्नोज करून त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे, सर्जरी करतो. पण सर्जरी त्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात. एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपी असतात, स्वॉलनसाठी स्वॉलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये. मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण आणखी आता मिनिमल ऍक्सेस, असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सेशन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सेशन आपण सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितकं छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
0: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
1: कमी मी एकदम शी तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करू, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला असत नाही. पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा.

0: आत
1: गेलेला दिसायचा नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टबको विच इज ॲज अडिक्टिव्ह ॲज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन्स चांगले आपण घेतलेले पाहिजे. तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय
1: आहे?
0: इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम.
1: अच्छा.
0: म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
1: अच्छा.
0: तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी.
1: डॉक्टर, पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेले असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो अप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतात. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. आणि जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्यांचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेले मंगेश पाडगावकर यांची ही शब्दरचना आपण ऐकत होतात विश्वनाथ मोरे यांच्या संगीत निर्देशनात. सुगम संगीत आपण ऐकत आहात.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेली अरुणा ढेरे यांची ही रचना आपण ऐकलीत श्रेया घोषाल यांच्या आवाजात. सुगम संगीत आपण ऐकत आहात.

0: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA accredited
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक
1: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
0: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
1: 9209441985 मानवटकर कॉलेज नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे
2: श्रोते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
3: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता
3: रस्त्यावर चालताना
2: कॉलेजच्या परिसरात
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
3: थेट तुम्हाला
2: काही हलक्या फुलक्या गप्पा
3: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं
3: तुमची गोष्ट
2: तुमचा आवाज
3: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
3: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
2: चालता बोलता
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा,
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो दहावी झाली 12वी झाली आता पुढं काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तू तुझं पाय
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा
5: मराठी माफ करा हिंदी चित्रपट संघाच्या या कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं रात और दिन चित्रपटातील हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा.

0: आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम चालता बोलता.
1: हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मिन आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका

मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मरलेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ

0: उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाई विरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 103 MHz FM लहरींवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक कार्यक्रम कामगार विश्व. श्रोते हो, आज या कार्यक्रमात कथा आपण ऐकणार आहात दंड संजय शिवरकर यांची.

हिरव्याकांचं वनरायने आच्छादलेला हा प्रदेश, या जंगली भूभागाखाली जंगलाच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव, या गावात राहणारी एक विशिष्ट जमात, शहरी जीवनाच्या गर्दीपासून व तिथल्या प्रदूषित वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अगदी निरव शांततेत वसलेलं करंजे नावाचं 25-30 घरे असणारं एक छोट सुंदर खेडं. शासनाच्या बऱ्याच सुखसुविधापासून वंचित असलेलं खेडं, पण लोकवर्गणीतून आणि सरकारी मदतीने या 25-30 घरासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून झालेली बोरिंग अर्थात हँडपंप. गाव तसं सुंदर, अगदी लाईनशीर एका रेषेत उभी असलेली केलेली घरे, घरासमोर ओसरी, ओसरीच्या बाजूला व्यवस्थित बैलांचा गोठा. या गावातील लोक शेती करणारे, तर काही दुग्ध व्यवसायी, तर काही शेळी मेंढी पालन पोषण करणारे. या गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेलं एक दुसरं मोठं गाव, तिथे शाळा, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, बँक वगैरे. करंजे या गावातील कारभार याच ग्रामपंचायतीमधून चालायचं, परंतु करंजीमधील लोकांची त्यांची न्यायव्यवस्था नीतीनियम जरा वेगळे. त्या गावातला सामाजिक कारभार हा त्याच गावातील मुखिया बघायचा. त्यांची पंचायत बसणार, गावपंचायतीमध्ये त्यांच्या मुखियाने दिलेला निर्णय सर्वमान्य, मुखियाच्या विरोधात कुणीही बोलणार नाही. मुखियाने दिलेला निर्णय समाज आणि मानव हितकारक असो अथवा तो अहितकारक असो, मुखियाचा निर्णय हा अंतिम निर्णय. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरील रेख. असं हे करंजी गाव. याच करंजी गावात दयाराम आळे यांचा छोटासा आणि सुखी परिवार. दयाराम, त्याची बायको कांता आणि 7 वर्षीय दुसऱ्या वर्गात शिकणारी मुलगी रंजी आणि अगदी 9 महिन्याचं बाळ कुश, असा हा दयारामचा सुखी संसार. दयारामकडे असणारी वडलोपार्जी थोडी जमीन, त्या जमिनीत एकटा राबून आपला घर संसार चालवणारा दयाराम कधीही दारू किंवा इतर व्यसनाच्या आहारी गेलाच नाही. गावातल्या शौकीन माणसापासून दयाराम 4 हात दूरच असायचा. दयाराम कधी 4 लोकात बसून गप्पा मारत नव्हता, पण जर कुणाला त्याची मदत हवी असली की तो स्वतःहून मदतीला धावून जात असे. नाहीतर माझं घर, माझं वावर, माझा संसार अशी

त्याची जीवनशैली. बायको कांता अगदी नितळ कांतीची, गौरवर्णीय कांता, दिसायला खूप सुंदर, सतेज, चेहरा बादामी, डोळे अगदी रेखीव. रेखीव बांधण्या

मला बाहुली घेऊन दे का उद्या? हो हो, उद्या शहराला जातो आणि आणतो तुझ्यासाठी बाहुली. एवढ्यात हातात चहाचा कप घेऊन कांता आली. हो आता शाळा नग शिकू, भुलबा भुलबी खेळत बस, काही आणायची नाही बाहुली. कांता कायले रागावती तिच्यावर, ती आता खेळणार नाही तर काय मोठी झाल्यावर खेळेल का? हो तुम्ही बसवा डोक्ष्यावर तिला. एवढ्यात दयाराम बोलतो, रणजी आता तू अभ्यास कर बाई, मी तुझ्यासाठी आणतोय बाहुली उद्या. रणजी आत जाते. परत कांता दयारामशी बोलू लागते. मी का म्हणते, तुम्ही बोलिंगसाठी लोकवर्गणी दिलीच नव्हती का? दयाराम म्हणतात, काऊन काय झालं, कोणी काय बोललं का तुला? ते इमली कमली त्या माद्याची बायको जानकी साऱ्याच बोरिंगवर आल्या की मला ताणे देते, म्हणते हिच्या नवऱ्यानं पैसे दिले नाही आणि फुकटाचं पाणी भरायला येते. कांते तू कायले भेते त्याले, बोरिंग का त्याच्या बापाची होय का सरकारची आहे ना, आणि लोकवर्गणी कुठसा जमा झाली? सारा पैसा तर बाबूगावातल्या सदानंद पाटलानंच भरला. पुढच्या वर्षी निवडणुका आहे पंचायत समितीत, त्याले उभं राहायचं आहे म्हणे. आणि मग लोकवर्गणीचा पैसा काय झाला? पैसा पैसा जमा केला आणि आपला मुख्य आहे ना जगन, त्याच्या घरी दारू कोंबड्या याची पार्टी केली. मी कशाला देऊ यायला पैसे, दारू पिवायला? म्हणून शान मी पैसा दिलेला नाही लोकवर्गणीचा. हां मग बराबर आहे तुमचं. आता मला कोण्या बाईने काही म्हणलं म्हणू दे मग पाय. कांती आहे माझं नाव. एक एकीच्या झिपुट्या उपलून हातात दिल्या नाही ना, मी नावाची कांती नाही. एवढ्यात पाडण्यात झोपून असलेलं बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर येतो. आता या पोट्ट्याला काय झालं असन, आत्ताच दूध देऊन झोपवलं त्याले आणि पुन्हा उठला. माया भाकरी व्हायची अजून. कांता लगबगने आत जाते. चुलीवर तवा ठेवते, चुलीत विस्तव धगधगू लागतो. ती एका परातीत भाकरीचे पीठ मळायला लागते. तवा तापत आला आहे. कांतीच्या तळातावर अगदी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे गोलाकार भाकर तयार होते. भाकर तप्त ताव्यावर टाकते, तोच आणखी बाळाची रडणी सुरू होते. कांता वैतागून ओरडते, या पोट्ट्याचा झाला भोंगा सुरू. ए बाई रंजे, बापूला झोके दे मा, माई भाकर झाली का देते त्याला दूध. रंजे आपले पुस्तक बाजूला ठेवून बाळाला झोके देऊ लागते. रात्री सगळे मिळून जेवायला बसतात. कांता बाळाला जवळ घेऊन गोंधळू लागते, पदराआड घेऊन त्याची भूक शमवते. दुसरा दिवस उजाडतो. दयाराम शहरात जाण्याची तयारी करत, रंजे आपले दप्तर तयार करीत असते. एवढ्यात कांता हातात औषधीची चिठ्ठी देत म्हणते, हे बापूची दवाई आहे आठवणी ना. चिठ्ठी हातात घेत, हो आणतो असा होकार देत ती खिशात ठेवते. एवढ्यात रंजीही जवळ येते. बाबा माझी बाहुली? हो बेटा, हो हो तुझी बाहुली आणतो. आता चल शाळेमध्ये नेऊन सोडते तुले, मग जाते मी शहरात. चल चल एस टीची वेळ झाली आहे. दयाराम कांती कांतीच्या कडेवर असलेल्या बाळाची पप्पी घेतो आणि रणजी दयाराम दोघेही घराबाहेर पडतात. रणजी शाळेत आपल्या वर्गात जाऊन बसते. दयाराम यशतीने शहरात निघतो. कांता आपल्या बाळास पाळण्यात टाकून अंगाई गाऊ लागते. तो काही वेळाने झोपी जातो. कांता हातात पाण्याची कळशी घेऊन बोरिंगच्या दिशेने निघते. घरापासून काही अंतरावर असणारी ती पाण्याची बिंग कांता बोरिंगवर पोचते. ती आपली कळशी धुऊ लागते. तेवढ्या कमल जानकी तिथे पोचतात. कांता दोघीच्या अगोदर आल्यामुळे ती प्रथम पाणी घ्यायला जाते. कळशी धारेवर ठेवून बोरिंगचा दंडा हापसायला सुरुवात करणार तोच जानकी तिला म्हणते, आली फुकटी पाणी भरायला. कांता काहीच उत्तर प्रत्युत्तर देत नाही. एवढ्यात कमल बोलते, यांनी पैसे दिले नाही आणि इथे का अगोदरच पाणी भरायला येते? एवढ्यात हातात गुंड घेऊन विमल येते. कांतीची कळशी बाजूला करून आपला गुंड पाण्यात खाली ठेवते आणि कांता आणि विमलमध्ये शाब्दिक वादावाद सुरू होतो. शब्दाने शब्द वाळू लागतात, वाद वाढू लागतो. एक दुसरीमध्ये मारामारी सुरू होते. आजूबाजूचे लोक बघ्याची भूमिका घेतात. एवढ्यात आपल्या बाईकवर मलेरिया वर्कर आपल्या सरकारी दवाखान्यातील गोळ्या वाटायला येतो. त्याला हे दृश्य दिसते, तो लगेच आपल्या बाईकवरून उतरून भांडण सोडवायला जातो. भांडणामध्ये तो कळत नकळत कांताचा हात धरतो आणि तिला मागे ओढतो. समोरच एक 15-16 वर्षाचा मुलगा उभा असतो. तो हे दृश्य बघताच सुसाट वेगाने पळत सुटतो थेट मुखियाच्या घरी.

मुख्या आपल्या चार चौकटीसोबत बिडीचे झुरके ओढत बसला असतो. 16 वर्षीय किसन तिथे सर्व सांगू लाग. मुखियाजी, बोलिंगवर बायकाचं जोरदार भांडण झालं आणि दयारामची बायको कांता तिचा हात त्या मलेरियाच्या बाबूने पकडून तिला दूर केलं. मुखिया अगोदर सगळं शांतपणे ऐकून घेतो. मुखियासोबत बसून असलेला तुकाराम बोलतोय, मुखियाजी, आपल्या वस्तीत परका माणूस येऊन बायकांचे भांडण सोडवितो, तो न्याय देतो, मग आपण आता काय करायचं? एवढ्याच बाजूला बसलेला दुसरा माणूस सदू बोल, मुखियाजी, आपल्या समाजात स्त्रीला परपुरुषाने हात लावला म्हणजे ती स्त्री बाटते. हो मुखियाजी, आता गाव पंचायत घ्या, तिला पंचायतीमध्ये उभी करा, तिला शिक्षा झालीच पाहिजे, तिच्यावर दंड थोटवा. इकडे गाव पंचायत घ्यायचे ठरविण्यात येते. तिकडे पाणी भरलेली आपली कळशी घेऊन कांता घराच्या दिशेने येण्याकरता निघते. ती घरी पोचण्यापूर्वीच मुखियाने पाठवलेली दोन माणसं कांताच्या दारात उभी होतात. कांता आपल्या घरापर्यंत येते. ती आत जाण्यापूर्वीच एक बोलतो, तुले मुखियाने बोलवले आहे, चल आमच्या संगे. मला कायले बोलवलं त्यांनी? तू झगडा केला म्हणून का? तुला आमच्या संग यायचं आहे. कांता रागात येते, कशापाई बोलवलं त्यांना? माझा घरधनी घरी नाही, लहान लेकरं आहे पाळण्यात, आणि त्याला कुण म्या कोठीसा येऊ? ते म्हणतात, हे आम्हाला माहीत नाही, मुखियाने बोलवले, तुला आमच्या संग चावंच लागते. सांगितलं ना घरधनी नाही म्हणून. एवढ्यात एक तिसरा म्हातारा माणूस येतो आणि कांताला समजवतो, बाई, मुखियाने बोलवले तेव्हा जावंच लागतं. समाजात राहायचं आहे तर रीतिरिवाज पाळावाच लागतात. जा, काय न्यायनिवाडा होते ते पहा. कांता कळशी घेऊन आत जाते. पाळण्यातलं बाळ कळेवर घेऊन मुखियाच्या घराकडे निघते. दयाराम तिकडे शहरात एका दुकानात रंजीसाठी बाहुली खरेदी करते. रंजी आपल्या वर्गात बसून वर्गात मुलींसोबत कविता म्हणत आहे, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. वर्गात कविता गायन सुरू आहे. कांता, मुखिया, जगन यांच्या गाव पंचायतीमध्ये उभी आहे. गाव पंचायतीमध्ये सगळे पंच बसले आहेत. पंच एक बोलू लागतो, मुखियाजी, पंचायतीला सुरुवात करा आता. दुसरा पंच, या माऊलीचा नवरा इथे हजर नाही, न्यायनिवाडा कसा लावायचा? तिसरा पंच बोलतो, नवरा नाही तर काय झालं? ही आहे ना पंच कमिटी, जो काही न्याय लागेल मुखिया न्याय देणार, पंचांना तो मान्य असेल आणि हिच्या नवऱ्यालाही. पंच चौथा बोलतो, मग करा पंचायत सुरू. आता मुखिया बोलतो, सांग, तुझे वस्तीतल्या बायकासंग भांडण झाले. कांता होय म्हणाली, त्या बायकांनी मला पाणी भरायचं मनाई केली म्हणून. तुझं भांडण एका जातीबाहेरच्या पुरुषाने तुझा हात पकडून तुला अलग केलंय, हे खरं ना? कांता काहीच बोलत नाही. मुखिया परत बोलतोय, आपल्या समाजात आपल्या स्त्रीला परपुरुषाने हात लावणे म्हणजे घोर अपमान आहे, आणि तो अपमान झाला, परपुरुषाने आमच्या बाईला हात लावला की ती समाजासाठी अशुद्ध होते, नापाक आहे. गाव पंचायत तिला तिच्या मुलासहित वाडीत टाकत आहे. तुला आम्ही वाडीत टाकतोय. तुला तुझ्या घरात तर नाहीच, पण या गावातही राहण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत 15,000 रुपये दंड आणि संपूर्ण समाजाला बकऱ्याचे जेवण देणार नाही तोपर्यंत तुला या वस्तीत प्रवेश नाही. हा न्यायनिवाडा ऐकताच कांता आक्रादून रडू लागते. असं नका करू, माझ्या दोन लहान लेकरं आहे, हे अंगावरचं दूध पिणारं लहान बाळ, याला कुठे घेऊ मी? मी कुठे जाऊ आता? माझं घर असून मी घरी जाऊ शकत नाही म्हणजे काय? कांता सारखी गयावया करत होती, हात जोडत होती, विनवणी करत होती, पण त्या पंचायतीमध्ये सगळी पाषाणवृद्ध माणसं कोणालाच तिची कीव येत नव्हती. आणि हातात भिकेसाठी एक भांड, पाण्याचा ग्लास, अंगावर गोधडी घेऊन कांताची गावाबाहेर रवानगी झाली. मुलगी रंजी शाळेत बडबड गीत गात होती, तर दयाराम बाजार घेऊन आपल्या गावाच्या दिशेने निघाला होता. बघता बघता सूर्य पश्चिमेकडे वळला. शाळेला सुट्टी झाली. रंजी घराकडे परतली, घरात आत गेली.

घरात कुणी नाही, रणजी आवाज देऊ लागली, आई आई. एवढ्यात एक शेजारची बाई जवळ आली आणि म्हणाली, तुझ्या मायला हकलले गावाबाहेर. रणजी तिच्याकडे बघतच राहिली, तिला काही सुचत नव्हतं. रणजी रडायला लागली. एवढ्यातच हातात बावली घेऊन दयाराम आला. रणजीच्या हातात बावली देऊ लागला. रणजी हे घे बावली. तोच रणजीने हातात घेतलेली बावली झटकन फेकून दिली आणि म्हणाली, बाबा मला आई पाहिजे. येणार ना आई, ती बाई म्हणाली, थे नाही येणार आता, तिले हाकलून दिलं गावाबाहेर मुखियाने. काय काय केलं तिनं, कुठे आहे माझी कांता. एवढ्या सदू धावत येतो, झालेलं सगळं कथन करतो. मुखियाचे दोन पंच येतात, दयारामला सांगतात, तुला दंड भरेपर्यंत कांताच्या जवळ जाता येणार नाही, तिला घरात घेता येणार नाही, तिच्याशी बोलता येणार नाही. समाजातली पंचाचा निर्णय अंतिम असतो. दयाराम सगळं कळून चुकलं होतं, आता पुढे काय. तरुण कांता एका लहान बाळासोबत गावाबाहेर एका आंब्याच्या झाडाखाली कुडकुडत्या थंडीत रात्र काढते. दयाराम रात्रभर विचार करत बसतोच. दुसरा दिवस उजाडतो. सूर्यनारायण आपल्या सुंदर कोवळ्या किरणांनी कांतीची कांती सतेज करते. उघड्यावरचा संसार तिचा आणि हे उघड्यावरच जिणं. आता स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कांता भीक मागायला फिरू लागते. बघता बघता 8 दिवस झाले. दयाराम आपले शेतीचे कामं सोडून दंड भरण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करत होता. रणजी सारखी सारखी रडत होती. तिचे शाळेत जाणे बंदच झाले होते. दयारामला काय करावं काही सूचनाचं झालं होतं. इकडे कांताची तब्येत खूप हालावत चालली होती. शरीर खंगत चाललं होतं. शरीरात शक्ती नव्हती तर बाळाला दूध कसं मिळणार. बिचारी दिवसभर वनवन भटकायची. लोकांनी जे दिलं ते खायची. खरं तर तिला मरायचं होतं पण ती बाळासाठी जगत होती. अशातच एक दिवस दयारामने मनाशी ठरवले, शेती मोडतरी चालेल, नव्याने उभी करू, पण कांतीसाठी आपण बैलजोडी विकून पैसे उभे करू आणि दंड भरून कांतीला घरात घेऊन पुन्हा नव्याने संसार फुलू. करंजी गावात अशी विचित्र घटना घडली हे वृत्तपत्रातून छापून आले होते. संकेत नावाच्या मासिक संपादकाच्या हातात हे वृत्त लागले. त्यांनी परिपूर्ण चौकशी केली आणि दयारामचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या दिवशी दयाराम आपल्या मनाची तयारी करून वनचांदूर गावाच्या बैल बाजारात बैलजोडी घेऊन विकायला गेला. संपादक श्रीनाथ समर्थ तिथे पोचले आणि दयारामला जोडी परत घरी न्यायला सांगितली. 15,000 रुपये कॅश, 10,000 पार्टीसाठी अशी 25,000 रुपये रोख रक्कम दयारामच्या खात्यात जमा केली. दयारामनी साहेबांचे पाय धरले, म्हणाला, मला देवच मला इथे, आता माणसाचं ऋण फेडतो, असं म्हणून दयाराम घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी दयारामने गाव पंचायतीचा दंड भरला, बकऱ्याचे जेवण दिले आणि बायको पोराच्या शोधात निघाला. 15 दिवस झाले, दयारामनी बायकोचा चेहरा बघितलाच नव्हता. आज दयाराम मनोमन खुश होता. आज बायको पोराला घरी आणणार, पोराचे खूप खूप लाड करणार. मनात आनंदाचे फुलं, डोळ्यात स्वप्नाचे मनोरे रचित दयाराम एक एक पाऊल पुढे पुढे टाकीत तिचा शोध घेत होता. सोबत रणजी होतीच. फिरता फिरता दोघेही गावाबाहेर आले. कांता त्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या मुलाला कवटाळून रडत होती. दयारामनी आवाज दिला, कांता, ए कांता, मी आलो तुला घेण्यासाठी. कांताने वर मान करून बघितले आणि म्हणाली, झालं सगळं काही, काहीच उरलं नाही आता आयुष्यात. काय अपराध होता माझा, फक्त एवढाच की एका अनोळखी माणसाने केवळ माझा हात धरला आणि मी नापाक झाली, त्याची शिक्षा एवढी. आणि त्यांना दारू बकऱ्याची मेजवानी दिली तर मी शुद्ध झाली. हा आपला समाज, ही आपलीच माणसं, आता काय फायदा. आपला बाळ गमवला आपण, तुम्ही मारलं त्याला, तुम्हीच ठार केलं. कांता ओक्साबोक्स रडू लागली. रणजी तिच्या कुशीत शिरली. हळूहळू सूर्य अस्ताला जात आहे. पक्षी आपल्या घराकडे परत येताना दिसतात. एवढ्यात कांता म्हणते, धनी आता परतून ते गाव नको मला, चला हे गाव सोडून आपण स्थलांतर करू.

0: संजय शिवरकर यांची कथा आपण ऐकत होतात दंड.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
4: NBA एग्रिगेटेड
3: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
4: तसंच मिनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
3: यामधील अनुभवी प्राध्यापक
4: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
3: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
4: 9209441985.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
5: कामगार विश्व कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 10 वाजता आकाशवाणी @90 आकाशवाणीचं संचित हे रूपक आपण मुंबई केंद्राहून ऐकू शकाल. तर सुरुवातीला ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

0: रस्त्यावर भेटेल यम.
1: सकाळचे 10 वाजता आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी मुंबई. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त प्रसारित आहोत समन्वित रूप आकाशवाणीचं संचित.

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येय वाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीने भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षक पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 हा काळ आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचा आहे, काय करायचं, पण तुम्ही सांगा करू का, आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनितामण कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोता समूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बाल जगत, बाल विश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भाव विश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्या

0: ना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
1: नमस्कार, मी स्नेहा पाटळ. मी आता 4th शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आले होते. पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
2: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
3: मी 6th आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
0: युववाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगन भरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुम लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालं यार, आपण काहीतरी ऍडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा करायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण

0: या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, पिकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सही सखी सहेली अशा शीर्षक

0: समावेश होतो मात्र सेंद्रिय खतांना जास्त प्रमाणात लागतात जमिनीचा पोत कस पिकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते वनिता मंडळ स्त्री सखी सही सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा आरोग्य स्वावलंबन कायदे उद्योजकता कुटुंब कल्याण आणि मनोरंजन महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा हा?
1: मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले, त्यामुळे ते मेबी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जय पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. आता तसं राहिलेलं नाहीये.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल

0: रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई.
1: सकाळचे 10:30 वाजतात.
2: प्रसारित करीत आहोत
3: 103 MHz FM ध्वनी लहरींवर. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम आपण ऐकत होतात मुंबई केंद्राहून. आमच्या केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला. सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या आवडीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतसरिता.

नमस्कार रसिक हो, गीतसरिता कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांच्या आवडीची गीतं घेऊन तयार आहे. ऐकूया तर आपल्या पत्रांवर आधारित आवडीच्या गीतांचा कार्यक्रम गीतसरिता. आणि हे कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं चिमणी पाखरं चित्रपटातील आहे. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे, अच्युत ठाकूर यांनी संगीत दिलं आहे आणि पसंती या श्रोत्यांची. मुक्काम पोस्ट पाथरीचे ठेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, चंदू ठिकरे, कल्याणी ठिकरे, रीता, ताराचंद सहारे, भावना, निशिकांत सहारे, सुनील बोराडे, अतुल बोराडे, संजू आणि त्यांचा मित्रपरिवार. मुक्काम पोस्ट बोराळाचे दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि त्यांचा मित्रपरिवार. तर या श्रोत्यांच्या पसंतीचं चिमणी पाखरं चित्रपटातील हे गीत.

अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं चिमणी पाखरं या चित्रपटातील. कार्यक्रमातील यानंतरच्या गीताचे पत्रप्रेषक पांढरकवड्याचे अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे, धनश्री बुरांडे, वरुड जवळकाचे महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे आणि त्यांचा मित्रपरिवार या श्रोत्यांना ऐकायचं हॅपी जर्नी चित्रपटातील हे गीत.

श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या आवडीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातील हे एक निवेदन आहे का. येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर घ्यावयाची काळजी. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्घने.

श्रोतेहो, हृदयाच्या आजाराचे लक्षण दिसताच आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर कधी कधी आपला त्रास बघून अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी पार पडल्यानंतर रुग्ण पाहिजे तशी स्वतःची काळजी घेत नाही आणि काळजी न घेतल्यामुळं पुढे आणखी धोका संभवू शकतो. तर याच संदर्भात आपल्याला काही त्रास, काही अडचणी किंवा काही प्रश्न असतील तर आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी, अर्थात उद्या सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. आणि त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0717225463434. निवेदन संपलं. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीच्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, गीत सरिता. कार्यक्रमात यानंतर अनुराधा पोडवाल यांना ऐकूया. तुझ्या वाचून करण्या चित्रपटातील हे गीत सुधीर मोघे यांचं आहे आणि संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी. ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना मुक्काम पोस्ट गोवर्धनचे रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत पवार, मराठा चौक बाबूपेठ चंद्रपूरचे कुणाल चन्ने, रोहन मेश्राम, आशाताई पचाके, कांचन बनसोड, ज्योती, पूजा, सरिता, निशा, स्वाती, अनिता, शुभांगी, प्रियंका आणि त्यांचा मित्रपरिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हे गीत.

मुंबई पुणे मुंबई टू मधील हे गीत आपण ऐकलत. या गीतासाठी पत्रप्रेषक होते गवई परिवार घाटंजीचे. सुहास गवई आणि त्यांचा मित्र परिवार. घाटंजीचेच हे श्रोते आहेत फिरोजभाई पठाण, शहनाज बाजी, अफजल फैनाज पठाण, सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, रुबीना शेख आणि त्यांचा मित्र परिवार. आणि आता ही कार्यक्रमातील शेवटची शब्दरचना संत बहिणाबाई यांची आहे. वसंत पवार यांचं संगीत. मानिनी चित्रपटातील हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आता ऐकूया. हे गीत ऐकायचं आहे तुषार कुरुणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरुणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर आणि त्यांचा मित्रपरिवार यांना.

बरे तर रसिक हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा इथे थांबूया, पण पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमात आपल्या आवडीच्या गीतांसह. आणि आता मी मंजुषा भास्करवर आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

गीत सरिता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत.

आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: सुगम संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांना ऐकूया. अशोक परांजपे यांची रचना आहे आणि संगीतकार अशोक पत्की.

बजाज ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट से यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373577.

0: ये वाला रेफ्रिजरेटर।
1: आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची ही सुगम रचना आपण ऐकलीत। संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी। सुगम संगीत आपण ऐकत आहात कार्यक्रमात। आता श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत। गायक कलाकार अरुण दाते आणि आशा भोसले।
2: सिटी विशेषज्ञ हूँ।

0: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रीगेटेड
0: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
0: यामधील अनुभवी प्राध्यापक
1: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
0: बजाज तंत्रनिकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
1: 9209441985 आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
0: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
0: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल

सुगम संगीत आपण ऐकत होतात. आताच आपण ही कार्यक्रमातील शेवटची शब्दरचना मंगेश पाडगावकर यांची ऐकली. श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात अरुण तात्या आणि आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती. आणि यासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझी आवड अंतर्गत सरिता तल्लरवार यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची काही गाणी. ऐकूया तर माझी आवड.
1: नमस्कार. म्हणतात ना, बाळपणीचा काळ सुखाचा सरतो पण आठवणी कायमच्या मनात घर करून असतात. माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं झालंच तर माझे आजोबा शिक्षक होते.

वडीलही शिक्षकच होते. त्यामुळे की काय, मी बालपणी मैत्रिणीसोबत शाळाशाळाच खेळ खेळत असे. ते पाहून माझे आजोबा म्हणायचे, तू मोठी झाल्यावर शिक्षिका होशील का ग? तेव्हा मी म्हणायचे, होय आजोबा, मी शिक्षिकाच होणार. आणि योगायोगाने माझे बोलणे खरेच झाले. या व्यवसायात येणारी व्यक्ती भाग्यवानच म्हणावी की काय, कारण येथे सजीवांना घडविण्याची संधी मिळते. मातीच्या ओल्या घड्यास पाहिजे तसा आकार देता येतो, म्हणून शिक्षकास मूर्तिकाराची उपमा दिली आहे. मैत्रिणींनो, लता दिदींनी गायलेलं मला आवडणारं गीत ऐकूया तर. बच्चे

पुढे शाळेत जाऊ लागले. प्राथमिक शाळेतील आमच्या बाई खूप प्रेमळ होत्या. त्या आम्हाला आईच्या मायेने सांभाळीत असत, त्या आमचे लाड करीत असत. त्यांच्या मनमोकळेपणाने बोलण्यात कोणताही संकोच वाटत नसे, धाक तर मुळीच नाही. आम्हीही त्यांच्या सांगण्याप्रमाणेच वागत असू, अभ्यास करीत असू. क्रिया आणि कला यांचे त्यांनी केलेले मार्गदर्शन अजूनही आठवते. ती नेहमीसाठी आम्हाला मिळालेली शिदोरी होती. ऐकूया एक गीत.

आमच्या शाळेत त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही होत असायचे. स्वातंत्र्याचे महत्त्व बिंबविण्यासाठी गुरुजनांचा प्रयत्न असे. आपल्याला किती कष्टाने हाल अपेष्टा भोगून लाठीमार खाऊन तुरुंगात जाऊन निरनिराळ्या आंदोलनात सहभागी होऊन प्रसंगी प्राणाचे बलिदान केल्यामुळेच हे स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण झाले. भारत आझाद झाला, आमचे मालक आम्हीच झालो. तो दिवस किती महत्त्वाचा आहे हे मुलांना माहीत होणे ही काळजी शाळा घेत असते. नवी उमेद नवा जोश येत असे. त्या प्रसंगी अगत्याने गायले जाणारे गीत असे. नंतर मी पुढे तुमच्याशी बोलणारच आहे मैत्रिणींनो, तोपर्यंत ऐकूया माझ्या आवडीचं एक देशभक्तीपर गीत. नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही, बोलो मेरे संग जय.

आमच्या बाईंची शिकविण्याची पद्धत अत्यंत खेळकर अशी होती. मनोरंजनातून हसत खेळत तास घेण्यात त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. काही वर्षानंतर म्हणजेच मोठी झाल्यानंतर मिली नावाचा चित्रपट पाहण्यात आला. त्यात गंभीर आजार असूनही आपल्या दुःखाला बाजूस ठेवून बालकांचे कल्याण करण्याच्या ध्येयाने आपल्या व्यवसायात पूर्णपणे स्वतःला झोकून देणाऱ्या शिक्षिकेच्या भूमिकेत असलेल्या जया बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं गीत अजूनही आठवते मला. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायले होते ते. चला तर मैत्रिणींनो, ऐकूया एक छानसं गीत.

शाळा म्हणजे सुसंस्काराची आगारच. त्या ठिकाणी चांगला नागरिक घडावा असाच प्रयत्न होत असतो. गायन कलेचा उपयोग केल्याने कविता पाठ होत असे, चांगले विचार मनावर बिंबवले जात असत, तोच उद्देश समोर ठेवून दररोज शाळा संपण्याच्या वेळी आम्ही एक प्रार्थना करीत असू. प्रार्थनेतील प्रत्येक शब्द बोधपर विचारामुळे मनावर आपला ठसा उमटवतो. कळत न कळत ते विचार रुजत जातात, जेणेकरून सुजाण नागरिक घडावा हा हेतू असतो. तर ऐकूया ती प्रार्थना साने गुरुजींची. खरा

आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती अशी की 10व्या वर्गाची म्हणजेच मॅट्रिकची परीक्षा देण्यापूर्वी शाळेत एक निरोप समारंभाचा कार्यक्रम होत असे. थोडे हळवे होण्याचा, आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू यायचे. प्रत्येकाचं मन शाळा सोडून जाण्याने भारावून जायचे. 6 वर्ष एकत्र शिकलेल्या, एकत्र खेळलेल्या, भांडलेल्या, पुन्हा मिसळलेल्या जीवलग मैत्रिणींची ताटातूट होण्याचा तो प्रसंग काही वेगळाच असतो, न विसरण्यासारखा. आपल्या गुरुजनांचीही मनापासून ऋण व्यक्त करण्याची संधी त्यावेळी मिळत असते. शालेय विश्वातून विशाल वातावरणात जाण्यास तो वियोग सहन करणे भाग पडते. त्या दिवशी आमच्या शाळेतील एका शिक्षकांनी प्रस्तुत गीत भावपूर्ण रीतीने गाऊन आम्हास भावूक केले. ते गीत होते कवी शकील बदायुनी यांचे. आजची मुले उद्याचे नेता बनू शकतील. चला तर मैत्रिणींनो ऐकूया असंच एक छानसं गीत

शारीरिक हालचाल थांबवा, शरीराचं तापमान तपासा, स्नायूमध्ये गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय घ्या. एक तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना जांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालवत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते.
0: नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळं सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळं वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो, आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवते ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
0: अरे
1: जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण 1-2 नव्हे तर याचे किती तरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांबलचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही, नाही का?
0: आपण सगळ्यांनीच एव्हीचा प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रति दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर

0: तशा प्रकारे जगायला हवा.
1: तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय. मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं. रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही. त्या आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर व्हॉट्सअप चालू असत.
1: हे तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती. हा. तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला. केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष पण ती आजोद आठवण काढते बर का. आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागवलीस तर मला काही आवडलं नव्हतं पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टक टक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक की नाही उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना. आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहिती आहे ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो. पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे. किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न. तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
0: आणि त्याच्याही चिंध्या होत आल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
1: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची ग.
0: हा तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
1: हो ना. पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
0: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
1: गंमत काय काय झालं तरी काय.
0: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
1: बर.
0: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
1: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
0: छे छे. तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
1: अवघडच आहे पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बर का सुखदा.
0: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
1: नाही नाही नाही अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
0: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
1: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
0: हो ना. पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती

0: मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
1: हो हो, पण आशेला जागा आहे बरं का सुखदा. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
0: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं, कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा, हे अंमलात आणावंच लागेल.
1: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते, नाही का.
0: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असत
1: आपल्याला, नाही का. म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी, पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
0: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती.
1: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात,
0: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढ.

0: गोष्टी, पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात,
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचा प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतलीत.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
0: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो. कळलं?
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी की राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए, हा शब्द ना हिच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: एवढं मात्र सांगू नकोस.
1: अगं
2: जे लागतो ते लागतच ना, म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपच सामान आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
0: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासच काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराना डायलॉग मारायचा आहे?
0: काय?
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
0: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
1: देते देते. हे बघ, मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
1: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
0: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
1: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
0: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे, आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
1: शर्वी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
2: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
0: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
1: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
2: चलताय ग मज्जा, बस.
0: सुखदा म्हणते रे खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
2: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
1: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेता आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
0: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बरं काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते.

0: आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
1: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
2: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस हा. पैसे आहेत म्हणून उधळू नये. स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
1: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळ पट्टी नको.
0: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर. हो ना शर्वरी.
2: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
1: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
0: शर्वरी मी काय म्हणतो तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना. आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
1: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
2: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
0: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
2: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
1: शर्वरी आहेच गुणांची.
2: येस
1: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
0: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ.
2: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस. म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटसर होईल.
1: वा वा शर्वरी क्या बात है. अलमटात सौ सुनार की एक लुहार की सहे वाक्य आहे तुझं.
0: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊज युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
1: नको नको रे रोहित रुसू नको. रुसला मजवरती गरोहित रुसला मजवरती.
2: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
0: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
2: दादा बँड वाला नाही त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का.
1: कुर्ता घालून बघण्याची तुला

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. ते मनाने ठरवलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांनी मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो, तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला ह्या कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण

0: इकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
1: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयीचा.
0: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
0: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेले जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल.
0: 2018 नवीन सुधारणा करणं, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्ती देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंडसुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावाससुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणाअंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही

0: कालमर्यादा याच्यामध्ये लागू लादून दिलेली आहे की काल अमुक कालमर्यादेच्या अंगतच हे खटले चालवले गेले पाहिजे. कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंट मध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्या सोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्यानी ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्या सोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5-7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जाते. हा, तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक

0: सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याची ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल, या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही. म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक या विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो नक्कीच, जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोत्या, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोत्या, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसां आत्ता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही

0: मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव आपलं?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बर, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे, रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: हां नमस्कार.
3: हां नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला. तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का, म्हणजे तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
4: हॅलो.
1: हा, रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का. प्रश्न विचारा आपला.
4: हॅलो नमस्कार सर.
1: हा नमस्कार, बोला. हा
4: प्रश्न. मी अकोला मराठवरून बोलतो.
1: बर, अकोला मराठवरून. प्रश्न विचारा आपला.
4: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेज असतील किंवा व्हिडिओज असतील, CCTV फुटेज असेल, तर हे सगळे महत्त्वाचे पुरावे आहेत आणि

0: याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतः असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाळ जे आहे बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात. आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचा जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हॅलो हॅलो हॅलो
3: हॅलो
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूर बोलतोय.
1: बर,
3: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीये, दोन वर्ष झालं तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे. आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्रा मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: हा, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकाचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर दोन डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे. आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे, ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टॅन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती

0: बंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते. ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही. तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते. आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा आमचे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात. आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत. तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं. पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते. तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात. अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते मानते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो. कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जात आहे, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे. तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं. आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळून

0: यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हिल होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर, म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं, भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार, म्हणजे एक मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: समाजाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि आप जैसे अनेक युवाओं ने विभिन्न क्षेत्रों में उच्च शिक्षा प्राप्त की है.
0: भारताच्या शेजारी प्रथम, ॲक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिन करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं. तसं

0: 10 लाख जिंचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळं त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल. मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारत येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानन ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत पेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLO ना

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ

0: त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
1: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबा रुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोन पावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या दोन तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 3:11 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला काही भाग, या ठिकाणी गेल्या 24 तासात पावसाची नोंद झाली. तसंच ब्रह्मपुरी इथे सगळ्यात जास्त म्हणजे 43.3 असं तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात होणारी पावसाची नोंद तसंच याआधी झालेली पावसाची नोंद नोंदवली गेलेली आहे. कोकण आणि गोव्यात पाऊसची नोंद झालेली नाही. मध्य महाराष्ट्रात पाचोरा इथे 1 सेंटीमीटर, मराठवाड्यात तोरणपूर इथे हिंगोली जिल्ह्यात 4 सेंटीमीटर, अकोल्यात 2 सेंटीमीटर. येत्या 24 तासात महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्र

दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या भागात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊसही रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी पडेल. पहाटेच्या वेळी हवामानात आर्द्रतेचं प्रमाण जास्त राहील. कमाल किमान तापमान 36 ते 28 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा आहे. हा इशारा 6 तारखेपर्यंतसाठीचा आहे. या कालावधीत

ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा आहे. हा इशारा 6 तारखेपर्यंतसाठीचा आहे. या कालावधीत मालदीवचा किनारा, मन्नारचा आखात आणि कॉमेनेनचा भाग या भागामध्ये जोराचे वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असा असेल. हा वेग 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या कालावधीत या भागात समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी आघात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे?
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते. नाही
0: हे नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम्मा मावशी, ते काय म्हणाले आठवत आहे ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
0: अरे
1: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मला सांग तू खुश आहेस ना या 2 पहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद खुश आहे. का 1-2 नव्हे तर याचे किती तरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच EV प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आता आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस शाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी, भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः

0: वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वायात. रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, त्या आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
1: हे तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष, पण ती आजच आठवण काढते बरं का आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते.
1: नशीब म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टक टक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक की नाही उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना. आता तुला सांगते, माझी आई कुकर लावणं सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरंय.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट

आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाही आहे. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो, तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागसता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनात शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो.

आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टाल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टाल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टाल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: की मांग की गई थी। महिला क्रिकेट में भारत और इंग्लैंड के बीच तीसरा अंतिम टी20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आज इंग्लैंड के टॉन्टन में खेला जाएगा। ये मैच भारतीय समयानुसार रात 11 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध। आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता। मात्र त्यानंतर योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं। ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहे, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाही, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं।
3: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
2: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्यानं राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकासाला आणखी गती मिळणार आहे। बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे। केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे। रेल्वे सुधारणा अधिनियम 2 अंतर्गत जालना खामगाव दरम्यानचा 66 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 50% हिस्सा महाराष्ट्र शासनानं स्वीकारला असून त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन्ड प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलंय। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचं आधार तपशील वापरता येणार आहे। देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरातील व्हेरायटी चौक इथं निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ युगल रायलू

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर यांनी केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढती महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घ्यावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं खामला चौक देवनगर इथलं जनसंपर्क कार्यालय उद्या 3 जूनपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात येत आहे. यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या वारसांना ST MIDC नोकरीचं आश्वासन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय. व गटात परतवाडा बसस्थानकानं प्रथम, मोर्शीनं द्वितीय, तर चांदूर बाजारनं तृतीय क्रमांक पटकावला असून गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळालाय. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 12 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर April 2025 ते March 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरवण्यात आलं. नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे GMR विमानतळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील रामगिरी इथं सत्कार करण्यात आला. AIDच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे नागपूरचं विमान वाहतूक, लॉजिस्टिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल, तसंच विदर्भातील औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास AIDतर्फे व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामुळे 60 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि एकत्र येणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसनान ओमबारू हफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदांबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. येत्या 6 जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान सततच्या वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वादळवाऱ्यानं वीज तारा तुटून आणि खांब वाकल्यानं धारणी उपकेंद्राअंतर्गत 150 हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. कुसुमकोट भोकर बर्डी महामार्गावर अनेक झाडं कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3र्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज

प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध. आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. श्रीकांत प्यारेलाल.

मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केला आढळलं त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा जय उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उदन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या या आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. या आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असं अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज.

0: राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपचा इच्छित हो 558 kHz अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रॅजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.

0: श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल फाई इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल फाई इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला मी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, हिला जी जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी असत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP ग्रोथ रेट हा 6.5% ह्या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थेमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात तरी वाढेल. आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, आहे फरक आहे, तो कमी कसा करता येईल? तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा

0: डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय, तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगती त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय, तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय, म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या सुचवल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच ईज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSEद्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत, म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधी समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहील. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे MSMEs विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नियाण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होतो, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होतो असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, म्हणजे DFC, म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात

0: ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळाली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारतात आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, होत झालेली आहे आणि तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

103 MHz FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये मी गौरी
1: आणि मी हर्षवर्धन
0: तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. मंडळी, आज भारतीय सौर 11 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 2 जून 2026.
1: बर, मी काय म्हणतो गौरी,
0: हा
1: एक गोष्ट राहिली, ते म्हणजे या पूर्ण कार्यक्रमामध्ये या अर्धा तास चालणाऱ्या
0: बरोबर
1: काय काय होणार आहे याची रूपरेषा पहिल्यांदा आपल्या श्रोत्याला सांगणं गरजेचं आहे का नाही?
0: बरोबर बरोबर.
1: मग कोण सांगेल?
0: आपण एक मुलाखत ऐकवणार आहोत.
1: बरं,
0: आपल्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे हवामान अंदाज आणि थोडस मनोरंजन.

0: व्यंजन चवीपुरतं.
1: बरं बरं, चवीपुरतं मीठ सारखं. बरं बरं बरं,
2: आपल्या कार्यक्रमाची त्यामुळे लज्जत वाढते की नाही.
1: बरोबर बरोबर, गोष्ट खरी. पण मी काय म्हणतो, मला सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.
2: बरं,
1: मागच्या 7-8 दिवसांआधी समजा प्रत्येक लोकांच्या मोबाईलवर असा एक मेसेज आला, कुई कुई असा वाजायला लागला होता मोबाईल.
2: एकाच वेळेस सगळ्यांच्या मोबाईलवर आवाज आणि सगळे घाबरले.
1: आणि सारे घाबरले, मी एकदम घाबरून गेलो आणि माझी बायकोही घाबरली.
2: अरे पण घाबरण्यासारखं काय होत्यात?
1: त्याच्यामध्ये मेसेजेस असा होता की येणाऱ्या काहीतरी तासामध्ये तुम्ही घराच्या बाहेर निघा नको, मोठी तपणीची लाट येणार आहे, उष्माघात होऊ शकते म्हणून.
2: अरे शासनाकडून आपली घेतलेली काळजी आहे ती.
1: हा तर मग ते याच्यासाठी मी सांगत आहो का, अशा गोष्टी आपण पहिलं सांगून ठेवल्या रीतीरिवाजांना तर सर्व लोक जागरूक होऊन राहतील.
2: बरोबर,
1: कोणत्या वेळी काय करायचं एवढं तर समजेल त्याला.
2: अगदी अगदी बरोबर सांगत.
1: तसंच आता आपण काय करणार आहोत का, आपले जे कास्तकार बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, काय भगिनी असतील, या सर्वांले पुढे काय काय करायचं, कोणत्या योजना आहेत शासनाच्या, या सांगणं आपलं काम आहे का नाही.
2: अगदी. आणि शासन नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असतो. आणि या योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचल्या तरच ते त्याचा लाभ घेऊ शकतील की नाही.
1: नक्की नक्की नक्की. तर त्याच्यासाठी आपण काय करू, पहिल्यांदा कोणती योजना सांगायची आहे असं वाटते.
2: मी काय म्हणते हर्षवर्धन, आज आपण माहिती देण्यापेक्षा वेगवेगळ्या योजनांची अधिकाऱ्याचीच मुलाखत ऐकून देऊ, म्हणजे एकदम सॉलिड ज्याला म्हणतो.
1: बिलकुल, नंबर एकचं काम. आणि खर तर काय काय योजना आहेत ते सविस्तर बरोबर समजावून सांगला का आपले कास्तकार बांधव. बरोबर तसं आहेत तीन. आणि मी तर आवर्जून सांगेन का बरोबर ऐका आणि रीतीनं तसं करा.
2: हा तर हर्षवर्धन, तू काळजी करू नको. बरं
1: बरं,
2: ती जे जे आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत अशा योजनांची माहिती आपण आपल्या कार्यक्रमामधून देतच असतो. आणि आजही आपण अशी माहिती मुलाखतीद्वारे देणारच आहोत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आता ऐकूया कल्याणी कविता सुभाष औटी, तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या संदर्भात हर्षवर्धन डांगे यांनी घेतली ही मुलाखत.
1: श्रोते हो, आज आपल्या सोबत आहेत सिंदेवाहीच्या तालुका कृषी अधिकारी कुमारी कल्याणी कविता सुभाष औटी मॅडम. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या लाभाच्या अनेक योजना आहेत आणि त्यातील काही योजनांविषयी ते आपल्याला आज माहिती सांगणार आहेत. तर माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार सर.
1: आज आमच्या शेतकरी बांधवांसाठी कुठल्या योजनेविषयी सुरुवातीला आपण सांगणार आहात?
3: सर, मी सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या योजनेविषयी माहिती सांगते, ज्याला आपण सगळेजण साधारणतः पोकरा म्हणून संबोधतो.
1: तर ही नेमकी कृषी संजीवनी योजना जी आहे ती काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या बाबीचा अंतर्भाव आहे, याविषयी थोडं सविस्तर सांगा.
3: आपण सगळेजण पाहतच आहोत, आता तापमान वाढ झालेली आहे आणि आपण अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. जे शेतकरी आहेत त्यांना हवामान बदलामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्या समस्यांना जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सहाय्य करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने आपण ही योजना राबवत आहोत. त्याच्यामध्ये आपला काही बाबींवरती भर आहे, ज्याच्यामध्ये शेतीतील उत्पादकता शाश्वतता वाढवायची आहे, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करणार आहोत, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे तसंच पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब जे दिवसेंदिवस कमी होत आहे ते वाढवणे, याच्यामध्ये संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणे, सोबतच शेतकऱ्यांची जी महत्वाची समस्या आहे की आपल्याला उत्पन्न मिळत नाही तर याचं महत्वाचं कारण जो उत्पादन खर्च वाढत आहे तो उत्पादन खर्च कमी करणे, निविष्ठा आणि जे आपली संसाधन आहे त्यांचा कार्यक्षमतेने वापर करणे आणि बाकीचे जे कृषी आधारित व्यवसाय आहेत त्यांना बळकटी देण्यासाठी महिला शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादनपणी यांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी हवामान सल्ला अधिक उपयुक्त आणि अचूक बनवणे.
1: बरं बरं, खूप सुंदर अशी माहिती आपण सांगत आहात या कृषी संजीवनी योजनेअंतर्गत. तर मला प्रश्न असा पुढचा निर्माण होतो आहे की हा लाभ जो आहे या योजनेचा तो कुणाला आणि कशा प्रकारे मिळतो याविषयी थोडस सविस्तर सांगा.
3: प्रथमतः मी सांगू इच्छिते की ही जी योजना आहे ती ग्रामस्तरापासून चालू होते. यामध्ये ग्राम कृषी विकास समिती आपण स्थापन केलेली असते. गावातील प्रत्येक घटकाला याची माहिती व्हावी यासाठी या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, सहकारी संस्थांचे सदस्य

0: शेतकरी उत्पादक कंपनी, त्यांचे प्रतिनिधी, स्वयं सहाय्यता गटांचे प्रतिनिधी, कृषी संबंधित जे क्रियाशील शेतकरी, प्रगतशील शेतकरी असतील ते, आणि आपली ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी ही व्यवस्था असते. तर यामध्ये आपण सुरुवातीला लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवली, ज्याच्यामध्ये आपण गावामध्ये प्रचार प्रसिद्धी केली आणि MLP म्हणजेच मायक्रो लेव्हल प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवली. याच्यामध्ये आपण गावाचा आराखडा बनवला. ह्या आराखड्यामध्ये सगळी जी कामं असतील आणि लाभाचे जे लाभार्थी असतील यांच्या संबंधी माहिती, त्यांना माहिती पोहोचवण्याचं आपण काम केलं. आपण जसा प्रश्न विचारलात की यामध्ये कोण लाभ घेऊ शकतं, तर आपल्या गावातील सर्व घटक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, भूमिहीन शेतकरी असतील किंवा इतरही जे शेतीशी निगडीत घटक आहेत, ते सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात. याच्यामध्ये जे प्रकल्प लाभार्थी आहेत ते शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, महिला गट असतील, हे सुद्धा लाभ घेऊ शकतात. तर याच्यामध्ये विविध घटक आहेत जे मी आपल्याला सांगते. याच्यामध्ये प्रकल्पामध्ये आपण 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण आहेत यांनाही लाभ देतो, महिला वर्गाला लाभ देतो, सामाजिकदृष्ट्या वंचित जो वर्ग आहे त्यांना लाभ देतो. याच्यामध्ये आपण 4 घटकांद्वारे ही योजना भोवतो, ज्याच्यामध्ये संसाधनांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धी करणे याच्यावरती भर असेल. दुसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण हरितगृह वायू उत्सर्जन आणि व्यवस्थापन यासाठी शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवतो. तिसरा जो घटक आहे त्यामध्ये उत्पन्न वाढीचे स्रोत आणि बळकटीकरण याच्यावर आपण भर देतो. आणि चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रकल्प संस्था जे आहे त्यांचं बळकटीकरण याच्यावर आपण भर देतो. यामध्ये प्रकल्पाचे घटक राबवताना वैयक्तिक घटक, त्यानंतर सामूहिक घटक आणि मृदसंधारण अशा 3 घटकांमध्ये आपण काम करतो.
1: बरं, हे आपण आतापर्यंत आम्हाला घटक समजावून सांगितले आणि याच्यासाठी आपण मायक्रो प्लॅनिंग पण केलेलं आहे, म्हणजे सूक्ष्म नियोजन पण केलेलं आहे, तर त्याचे आधार कुठले, ते काय निकष वापरले होते तुम्ही?
0: आपण जे ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन केलं, या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये आपण गावामध्ये फिरलो. गावातील लोकांकडून आपण गावाचा जो नकाशा आहे, आराखडा आहे, गावामध्ये सद्यस्थितीत कुठले कुठले स्ट्रेंथ्स आहेत आणि कुठले कुठले विकनेसेस आहेत, म्हणजे गावामध्ये आपल्याला काय प्रगती करायची आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेतली, गावकऱ्यांकडूनच माहिती जाणून घेतली आणि त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा आपण गावाचा कुठल्या बाबतीत विकास करू शकतो याच्याबाबत माहिती घेतली. यानंतर आपण सूक्ष्म नियोजन प्रक्रिया करण्यामध्ये आपण काय केलं की पहिल्यांदा गावातील वेगवेगळे जे घटक, मी तुम्हाला आता जे घटक सांगितले किंवा यापुढेही जे सांगेल त्यामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तींना लाभ देणं गरजेचं आहे त्यांची आपण आकडेवारी काढली. सोबतच गावामध्ये मी जसं सांगितलं की प्रकल्पाचा भर आहे आपण पाण्याचा काटकसरीने वापर करणे, कार्यक्षम वापर करणे, तर गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामं करून ज्याचा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी काम होईल अशी मृद व जलसंधारणाचे स्रोत किती आहेत त्यांची माहिती घेतली आणि आपण कामं काय करू शकतो त्याच्यावरती आपण फोकस केला. यासोबतच आपण कृषी व्यवसाय उभारणीवरती भर दिला. गावामध्ये सध्या गट किती आहेत, कृषी व्यवसाय किती आहेत आणि जे काही महिला असतील किंवा शेतकरी गट आहेत ते कोण यामध्ये अजून उत्सुक असतील त्यांचा आपण माहिती घेतली. याप्रमाणे आपण सर्व आराखडा बनवला. तो आराखडा ग्रामस्तरीय समितीने मंजूर केला, त्याच्यामध्ये बदल करून आपण तो तालुकास्तरीय समितीवरती मंजूर केला. त्यानंतर तो आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला आणि यामध्ये 3 प्रकारे असतील. जी मृद व जलसंधारणाची कामं आहेत ते विभागामार्फत केली जातात. ज्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत ते आपलं पोकरा DBT, जसं MHA DBT ऑनलाईन पोर्टल आहे महाराष्ट्र कृषी विभागाचं, तसं पोकरा DBT हे ऑनलाईन पोर्टल आहे. तर त्या पोकरा DBT द्वारे आपण लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करतो किंवा आपण त्यांच्याकडून अर्ज भरून घेतो आणि याद्वारे आपण जो आराखडा बनवलेला आहे तो आपण अंमलात आणत आहोत.
1: बरं, खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितले याविषयी. आता मला पुढचा प्रश्न असा निर्माण होतो आहे की या लाभाचं स्वरूप जे आहे ते नेमकं कसं आहे, काय काय लाभ मिळणार आहे? तुम्ही 2-3 पातळीवर सांगितलेलं आहे, एक वैयक्तिक आणि सामूहिक, तसंच भूमिहीन यांचा पण तुम्ही उल्लेख केला होता की नेमके लाभाचं स्वरूप काय आहे. या
0: सर, लाभाचं स्वरूप पाहताना मी पहिल्यांदा ज्या वैयक्तिक लाभाच्या बाबी आहेत ते आपल्याला सांगू इच्छिते.
1: बरं,
0: त्यामध्ये वानिकी आधारित वृक्ष लागवड आहे वैयक्तिक लाभामध्ये. फळबाग लागवड असेल, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, वैयक्तिक शेततळे, शेततळे स्थिरीकरण, शेडनेट गृह किंवा हरितगृह किंवा त्यामधील लागवड साहित्य असेल, गांडूळ खत व नाडे खत असेल, विहीर पुनर्भरण असेल, तसंच सर्व शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन, रेशीम उद्योग, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन.

0: ह्या योजना आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी आहेत, फक्त त्यांच्यासाठी आपल्याकडे पाईप व पसंच आहे. तसेच भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिला यांच्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारखं शेळीपालन युनिट जे आहे, याचा लाभ आपण वैयक्तिक घटकातून देतो.
1: बरं, त्याच्या आधी मला प्रश्न असा निर्माण होतो आहे की हे किती यांना सूट काय असते, किंवा काही पैसे भरावे लागतात की 100% सुट्टीवर ह्या सर्व योजना चालतात, किंवा SC ST साठी काही वेगळा लाभ असतो, काय थोडं सविस्तर सांगावं आपण.
0: हो, यामध्ये हे मी जे सर्व वैयक्तिक लाभाचे जे घटक सांगितले त्याच्यामध्ये आपण 50% ते 100% पर्यंत अनुदान देतो. यामध्ये आपल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जास्त, तर काही ठिकाणी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना जास्त अनुदान आहे. हे घटकावरती आधारित आहे. जसं की मी सांगते, तुषार सिंचन आहे, त्याच्यामध्ये अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 80% आहे, आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना 90% अनुदान आहे. शेततळे हा जो घटक आहे, यामध्येही जे आपल्या शेततळ्याची आकारमान असेल त्यानुसार आपण अनुदानाचा लाभ वितरित करतो. सोबतच आपल्याकडे वृक्ष लागवड आहे, वृक्ष लागवडीसाठीही मापदंडाच्या आधारे आपण त्यांना अनुदान वितरित करतो. फळबाग लागवड असेल त्याच्यामध्येही आपण कुठल्या प्रकारची रोपं लावणार आहोत त्याच्या आधारे आपण अनुदान वितरित करतो. शेडनेटगृह असेल किंवा शेडनेटगृहातील जे लागवड साहित्य आहे त्यांना आपण आर्थिक मापदंडाच्या आधारे 50% किंवा आपला जो खर्च होईल त्याच्या आधारे 50% अनुदान वितरित करतो. जे गांडूळ खत युनिट असतील, विहीर पुनर्भरण असतील, पाईप संच हे सर्व असतील, याच्यामध्ये आपण खर्चाचा त्यांचा जो मापदंड आहे त्याच्यामध्ये 90% किंवा 75% पर्यंत अनुदान वितरित करतो. हे सर्व आपण जो घटक राबवणार आहोत त्याचे जे मापदंड होतील किंवा त्याचं जे आकारमान असेल, त्याचं जे आपण साहित्य घेणार आहोत आपल्या शेतीच्या अनुसरून, तर त्याचा जेवढा आकारमान किंवा आपण जेवढे सेट घेणार आहोत त्याच्या तुलनेत आपल्याला अनुदान मिळेल.
1: बरं, वैयक्तिक संदर्भामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितलं या ठिकाणी. सामुदायिक याचं स्वरूप काय आहे, त्यांचा लाभ कुठल्या प्रकारे मिळतो, आणि त्या सामुदायिक मध्ये कुठल्या गोष्टी येतात या पण आपण सांगायला हवं.
0: जे आपण सामूहिक घटक म्हणतो याच्यामध्ये काय, शेतकरी गट येतात, शेतकरी उत्पादक कंपनी, आणि सोबतच आपण याच्यामध्ये महिला बचत गटांनाही लाभ देतो. याच्यामध्ये लाभ देताना आपण वेगवेगळे घटक राबवतो. याच्यामध्ये जास्तीत जास्त 60% पर्यंत आपण अर्थसहाय्य जे गट आहेत त्यांना देतो. याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते मी सांगते. याच्यामध्ये शीतगृह असेल, पॅक हाऊस असेल, अन्न प्रक्रिया युनिट असतील, धान्य प्रक्रिया युनिट असतील, दूध प्रक्रिया युनिट्स असतील, रेफ्रिजरेटर किंवा फळे किंवा भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनाची गरज असेल, कडधान्य मिल असेल, फळ पिकवणी केंद्र असेल, बीज प्रक्रिया युनिट, मसाले युनिट, हळद प्रक्रिया युनिट, भाडेतत्वावर कृषी अवजारे यांची सेवा केंद्रांची निर्मिती करणे, किंवा आपल्याला एखादा कृषी मॉल उभारायचा असेल त्यासाठी आपण अनुदान देतो. औषधी किंवा सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट, निंबोळी अर्क युनिट, तेल गाळप युनिट, आटा चक्की, ऑक्शन सेट, स्वयंचलित आटा चक्की, बांबू फर्निचर युनिट, पशुखाद्य असेल, सोबतच आले प्रक्रिया युनिट, मका प्रक्रिया केंद्र, रोपवाटिका, सेंद्रिय कृषी युनिट, आपल्या महिला गटांना राबवण्यासाठी उपयोगी पडणारा पापड उद्योग असेल, बटाटा प्रक्रिया युनिट असेल, रेशीम उद्योग असेल, त्यानंतर पोल्ट्री खाद्य उत्पादन केंद्र असेल, स्वीट कॉर्न फ्रोजन व शीतगृह असेल, सोया मिलचं प्रोसेसिंग असेल, लाकडी तेल घाणा असेल, कांदा चाळ असेल, गोदामे असतील, बियाणे प्रक्रिया युनिट्स असतील, आणि परसातील कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ आपण गटांद्वारे देतो.
1: बरं, मला सुरुवातीला तुम्ही सांगितलं की यामध्ये तुम्ही मायक्रो प्लॅनिंग केलं होतं आणि गावाची निवड केली, तर या तालुक्यामध्ये एकूण किती गावाची निवड आपण केली आहे सांगता येईल?
0: हो, सिंदेवाही तालुक्यामध्ये 31 गावांची निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र शासन असेल, कृषी विद्यापीठ असतील, आणि अनेक तज्ञांच्या मदतीने वेगवेगळ्या निकषांच्या आधारे झालेली आहे. आणि ही जी गावं 31 गावं निवडलेली आहेत ही थोडी हवामान दृष्ट्या प्रतिकूल आहेत, तर त्यांना अनुकूल बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
1: नक्की नक्की. यासाठी शेतकरी बांधवांनी कुठे आणि कोणासोबत संपर्क साधायला पाहिजे?
0: यासाठी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी पोकरा DBT जे वैयक्तिक लाभाचे घटक असतील किंवा सामूहिक लाभाचेही घटक असतील, तर पोकरा DBT म्हणून हे ॲप आहे, याच्यावरती आपण घटक राबवू शकता. जर कुणाला याच्यामध्ये समस्या येत असेल की पोकरा DBT नेमकं काय आहे कळत नसेल, महाराष्ट्र शासनाचा आपल्या विस्तार व इतर योजना किंवा शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी तंत्रज्ञान प्रचारासाठी महाविस्तार AI हे ॲप

0: लॉन्च झालेलं आहे ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. त्या ॲपमध्ये गेलात आपण आणि आपल्याला ज्याही घटकाची गरज आहे ते आपण तिथं टाईप केलं तर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या लिंक्स ओपन होतील. त्यामध्ये पोकरा डीबीटीचीही लिंक ओपन होईल आणि महाविस्तार ॲप तसेच पोकरा डीबीटी या दोन्ही ठिकाणाहून आपण योजनेसाठी अर्ज करू शकतो. सोबतच काही घटकांसाठी अर्ज करण्यासाठी अडचण येत असतील किंवा घटक जे आपल्या गटाचे किंवा सामूहिक घटक आहेत त्या घटकांना काही अडचणी किंवा कागदपत्र कोणती वापरायची ह्या अडचणी येत असतील तर ते आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा तालुका कृषी कार्यालयामध्ये येऊ शकतात.
1: नक्की नक्की, खूप सुंदर पद्धतीनं आपण अशी माहिती सांगितलेली आहे. शेवटी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपला काही संदेश किंवा काही आवाहन आहे?
0: माझं सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की आपण पाहत आहात आपल्याला शेती परवडत नाहीये असा सूर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा आहे. पण शेती म्हणजे आपली आई आहे. आपण आपल्या आईला कधीच दूर करू शकत नाही. तर जे काही होत आहे हवामान बदलामुळे अचानक पाऊस येत आहे, दुष्काळ पडत आहे किंवा शेतकऱ्यांना विविध खर्च येत आहेत आणि उत्पन्न त्याप्रमाणे भेटत नाहीये तर ह्या सर्वांवर मात करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड बँक ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन ही योजना घेऊन आलेला आहे. या योजनेमध्ये मी फक्त हे लाभाचे घटक सांगितले हे येत नसून आपल्याला आमच्या कृषी विभागाद्वारे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे विविध जे तंत्रज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे ज्यामध्ये क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर तंत्रज्ञान आपण त्याला म्हणतो. तर ते तंत्रज्ञानामध्ये आमचे समूह सहाय्यक असतील आणि सहाय्यक कृषी अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची म्हणजे आपल्याला माती परीक्षण, बीजोत्पादन, त्यामध्ये लागणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा तयार कशा करायच्या तिथपासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञानापर्यंत आपल्याला माहिती देत आहेत आणि माहिती घेऊन आपण त्याचा आपल्या शेतामध्ये उपयोग करावा. सोबतच मी आत्ता जे काही योजना सांगितल्या जे काही घटक सांगितले आपल्याला कुठल्याही घटकाची आवश्यकता असतील तर संकोच न करता रजिस्ट्रेशन करून आपण या अनुदानाचा लाभ घ्यावा आणि आपलं जे जीवनमान आहे, राहणीमान आहे आणि आपल्या शेतीचं जे क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत ज्यामुळे आपण जी न परवडणारी स्थिती आहे ती अधिक समृद्ध आणि शाश्वत अशी बनवू शकतो आणि सोबतच आपला शेती राजा समृद्ध कसा बनेल याकडे आपण सर्वजण प्रयत्न करूया.
1: नक्की नक्की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेविषयी आत्ता आमच्या तालुका कृषी अधिकारी कल्याणी कविता सुभाष औटी मॅडम यांनी खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितली आणि आमचे शेतकरी बांधव पण या योजनेचा नक्कीच लाभ घेतील अशी आशा आहे. तर मॅडम आपण जी काही माहिती दिली त्या माहितीविषयी आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.
2: अरे अरे अरे क्या कर रहा है इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का
3: फसला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचा रहे
3: मतलब
2: बैठ बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी. अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लेना आती थी शुद्धता झलकती थी माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात कहा
3: पर हम तो सभी डाले
2: सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है
2: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बात फेल नहीं किए हैं.
3: ठीक है भाई मैं भी ऐसे जैविक खेती शुरू करूँगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: पाहे कशी बढिया माहिती झाली म्हणो ना मी म्हणो का नाही
5: बरोबर
1: हे अशी जर रितसीर माहिती ना मॅडमनं सांगलाय ना बढिया एकूण एक गोष्ट सांगला
5: आणि आपल्या श्रोत्यांना या योजनांबद्दल माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचणे हेच शासनाचं मुख्य उद्देश.
1: नाही नाही नाही नाही नुसत्या पोहोचून काही ना आपल्या कष्टकऱ्याने त्याचा लाभ घेतला पाहिजे
5: बरोबर
1: त्याच्यासाठी बरोबर विचार करण्यात आली होती आणि मॅडमने एवढं सुंदर सांगला की कोणती गोष्ट काय करायची काय काय गोष्टीची आवश्यकता आहे सर्व रीतीनं समजावून सांगला.
5: तर तुझ्या बोलण्यातून तुझी जी कळकळ आहे की नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे तशीच एक हिताची गोष्ट आपण आपल्या कार्यक्रमामधून श्रोत्यांना सांगत असतो आणि ते म्हणजे आहे हवामान अंदाज.
1: अरे हेच नंबर एकच काम आहे कारण पुन्हा सांगतो मी कसं आहे ते कोणत्या वेळेला कोणती गोष्ट केली पाहिजे हेच कधी कधी आपल्या कष्टकर बांधवायला लक्षात नाही. हे जर त्याला समजावून सांगला की बापू पाय तुला असं

0: असं करायचं आहे. या या वेळेस तपन अशी पडणार आहे, येते या या दिवशी पाऊस येणार आहे, कोणत्या वेळेस हवामान कसं राहणार आहे याच्याविषयी जागरूक नाही राहतील का कास्तकार?
1: बिलकुल. आणि आताचे दिवस तर असे आहेत हर्षवर्धन की कधी विजांचा कडकडाट, कधी पाऊस, तर कधी वादळ वारा, आणि कधी कधी तर
0: गारपीट सुद्धा.
1: तर म्हणूनच आता आपण ऐकणार आहोत श्रोत्यांना हवामानाचा अंदाज. आजच्या हवामानाच्या अंदाजाचं वाचन केलेलं आहे अर्चना चौधरी यांनी.
2: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 45.4 ते 45.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30 ते 30.3 अंश सेल्सिअस राहून तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 किंवा 2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची आणि विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा, गारपीट सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. गारपीठीसह वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे फळांची गळ, त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकाची बाजारयोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. धान पिकाची मळणीची कामे शक्य नसल्यास ताडपत्रीच्या साह्याने झाकून ठेवावे. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया माती परीक्षण. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्याची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खताचे नियोजन करता येतं आणि खताची बचतही होते आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. श्रोतेहो, आपण ऐकत होतात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक.
3: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का
4: सलाम बोल रहे
3: हैं. पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाए?
4: मतलब
3: बैठ बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात कहा.
4: परंतु सभी डाले
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है
3: बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी ऐसे जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: बर हे आता झालं कास्तकाराइले योजनेची माहिती भेटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवामान कसा राहणार आहे या आठवड्याभरामध्ये तेही समजून आलं. ते करतील नाही तसं म्हणा, समजदारच आहे सर्व आपल्या इकडचे जे कास्तकार आहेत समजदार आहेत, ते करतील रीतीने. पण आता त्याइले थोडस मनोरंजन नाही पाहिजे का?
1: मी म्हटलं की नाही चवीपुरतं मनोरंजन हवंच. तर आपण श्रोत्यांना एक शेतकरी गीत ऐकवूया.
0: नक्की.

0: हर्षवर्धन, आपल्याला घड्याळ सांगत आहे की आता तुमच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तर कार्यक्रमातून आपण श्रोत्यांचा निरोप घेऊया. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: बरं तर मंडळी, मग आता निरोप घेतो.
0: पुन्हा भेटणार आहोत आपण पुढील किसानवाणी कार्यक्रमामध्ये.
1: तोपर्यंत मी हर्षदन,
0: मी गौरी,
1: आपला निरोप घेत आहोत.
0: नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या

0: दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू 15 जखमी आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतर अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकर व्यक्ती असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपये प्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,419 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार बापूसाहेब पठारे बाबाजी काळे आदी नेत्या सह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल

असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. लक्षद्वीप बेट केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळं या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमएफसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.